0: एक ओंकार सतगुरु प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतेह। जाप श्री मुख वाक पातशाही दसवीं छपै छंद त्व प्रसाद चकर चिहन अर बरन जात अर पात नहन जेहे अचल मूरत अनुभव प्रकाश अमित ओज कहि जय तिर भवन महीप सुर नर असुर नेत नेत बन तृण कहत
1: सर्व नाम कवन कर्म नाम वर्ण समत
0: भुजंग प्रयात छंद नमस्तवं अकाले नमस्तवं कृपाले
1: नमस्तं अरूपे नमस्तं अनूपे
0: नमस्तं अपेखे नमस्तं अलेखे
1: नमस्तं अकाये नमस्तं अजाये
0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं अनामे नमस्तं अकामे
0: नमस्तं अकर्मं नमस्तं अतर्मं
1: नमस्तं अनामं नमस्तं अतामं
0: नमस्तं अजीते

0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं उदारे नमस्तं अपारे
0: नमस्तं सो एकै नमस्तं अनेकै
1: नमस्तं अपूतै।

0: नमस्तं नृताते नमस्तं नृकाते
1: नमस्तं नृतुते नमस्तं अपुते
0: नमस्तं अलोके नमस्तं अशोके
1: नमस्तं निरतापे नमस्तं अथापे
0: नमस्तं तर्माने नमस्तं निधाने
1: नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे
0: नमस्तं चर्वर्गे नमस्तं सर्गे
1: नमस्तं प्रपोगे नमस्तं सुजोगे
0: नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे
1: नमस्तं अगम्ये नमस्तस्तरमे
0: नमस्तं जयासे नमस्तं निराशे
1: नमस्तं अजाते नमस्तं अपाते
0: नमस्तं अमाजवे नमस्तस् अजवे
1: अदेशं अदेशे नमस्तं अपेसे